दिल हाफेर दे हरवा छो दिल ही जिन और गे मिलिन बाते सो हे जे तगन बोल बोल हे बरल तुए कर थांगवल दिन थोलाने दुयम बास्तन अरहन बातर शेसुम बहो Gratisten wollt gegen King Postoy Dümmen an die Wand. Harlade!